0: रे निधनी पा मा पा गा मा निधनी पा गा मा रे सा रे रे सा सा रे रे सा सा गा गा गा मा रे रे सा सा हे
1: निधनी पा मा पा गा मा
0: निधनी पा मा पा गा मा
1: निधनी पा मा पा गा मा
0: पासोडी गा मा तो समय गा मा
1: ता तिन तिन ना तर तिन ना तर तिन ना
0: ता तिन ना ता तिन ना तर तिन ना तर तिन ना ता तिन ना ता तिन ना